प्रतापाद अच्छ विभूतेन जन्मं न मरणं न वर्णं न व्याधय खंडे प्रचंडे अदंडे असाधे न नेहं न गेहं सनेहं सनाथे उदंडे अमंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न पाते न सत्र न वित्र सुभूते भविखे भवाने अचित्रे नरायं नरंकं नरूपं नरेखं नलोभं नचोभं गभूतं गभेखं नसत्रं नमित्रं ननेहं नगेहं सदेवं सदा सर्वसर्प